एहो साचा सोहिला साचे कर गाव गावता सोहिला कर साचे जिथे सदा सच ते आवहे सचो ते आवहे जा तुद भावे गुरुमुख जिना बुझावहे एहो सच सबना का खसम है जिस बख्से सो जन पावहे कहे नानक सच सोहिला सत्य है कर गावहे आनंद सुनहु बड़ भागी हो सगल मनोरथ पूरे